0: राष्ट्रपति भवने षड्विंशत्यधिक द्विसहस्रतमाब्दस्य प्रथमे नागरिकालंकरण समारोहे षट्षष्टि पद्म पुरस्कारान् प्रदास्यति। अत्र उपराष्ट्रपति सीपी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी, केन्द्रीय गृहमंत्री अमित शाह, अन्ये च सम्मान्यजनाः उपस्थिताः भविष्यन्ति। देशस्य मध्योत्तर पश्चिमीय दिग्विभागेषु अतितापकारणात् जनजीवनं पर्याकुलितम् अस्ति। अत्र क्षेत्रेषु प्रायः समाना एव स्थितिः आगामिभ्यः षड् दिवसेभ्यः प्रवर्तिष्यते इति भारतीयर्तुविभागेन सूचितम्। क्रीडावार्तासु आईपीएल क्रिकेट स्पर्धा मालिकायां गतरात्रौ दिल्ली कैपिटल्स दलेन कोलकाता नाइट राइडर्स दलं पराजितम्। अपरतः राजस्थान रॉयल्स दलेन मुंबई इंडियंस दलं त्रिंशत् धावनांकैः पराजितम्। इति वार्ताः।
1: आकाशवाणी धारवाड।
2: ಬಿಡಿ ತಟ್ಟಿ ಕಿವುಡ ಮಕ್ಕಳ ವಸತಿಯುತ ಶಾಲೆ ಲಕ್ಷ್ಮೇಶ್ವರ.
3: 3 ತಿಂಗಳ ಮಗುವಿನಿಂದ 3 ವರ್ಷದ ಮಗುವಿನವರೆಗೂ ತಾಯಿ ಸಮೇತ ಮಾತಿನ ತರಬೇತಿ.
2: 1ನೇ ತರಗತಿಯಿಂದ 10ನೇ ತರಗತಿವರೆಗೂ ಸಂವಹನ ಕೌಶಲ್ಯದಲ್ಲಿ ಸಂಪೂರ್ಣ ಶಿಕ್ಷಣ.
3: ಎಸ್ಎಸ್ಎಲ್ಸಿ ಪಾಸ್ ಅಥವಾ ಫೇಲ್ ಆದವರಿಗೆ ವೃತ್ತಿ ತರಬೇತಿಗೆ ಬೇಕಾದ ಫೌಂಡೇಶನ್ ಕೋರ್ಸ್ ನಡೆಸಲಾಗುವುದು.
2: ತರಗತಿಗಳು ಆನ್ಲೈನ್ನಲ್ಲೂ ನಡೆಯುತ್ತವೆ. ಕಿವುಡು ಮಕ್ಕಳ ಶಿಕ್ಷಣಕ್ಕಾಗಿ ಇಂದೇ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
3: ಬಿಡಿ ತಟ್ಟಿ ಕಿವುಡ ಮಕ್ಕಳ ವಸತಿಯುತ ಶಾಲೆ ಲಕ್ಷ್ಮೇಶ್ವರ, ಗದಗ ಜಿಲ್ಲೆ.
2: ಮೊಬೈಲ್ 9448309994
3: 9448309494
4: ಅಜ್ಜಿ, ಹೊಸ ಕರ್ನಾಟಕ ತಗೊಂಡ್ಯ?
5: ಹೌದವ್ವ, ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರ್ ಸರ್ಕಾರದ ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿ ಸೇರಿ ಎಲ್ಲಾ ಗ್ಯಾರಂಟಿಗಳಿಂದ ತಿಂಗಳಿಗೆ 5-6 ಸಾವಿರ ಉಳಿತಾಯ ಆಗ್ತಿದೆ. ಅದ್ರಲ್ಲೇ ಕಣ್ಣ ಆಪರೇಷನ್ ಆಯ್ತು. ನಿಮ್ಮಪ್ಪ ಹೊಸ ಕನ್ನಡಕನು ಕೊಡ್ಸುದ್ನವ್ವ.
6: ನುಡಿದಂತೆ ನಡೆದ 3 ವರ್ಷ ನಾಡಿನೆಲ್ಲೆಡೆ ಗ್ಯಾರಂಟಿ ಹಬ್ಬದ ಹರ್ಷ.

0: जाई जुई कोंकणी संमिश्र कार्यक्रम
1: सगळ्यांको नमस्कार. आज अमगल बरसी तेजस्विनी विरणेकर असाते आकाशवाणीचे ए ग्रेड कलाविद जाऊन तुमगेले संगीता बद्दल अभिरुची आणि सगळे विषय वाटून घेते असाते तुमका नमस्कार आणि स्वागत.
2: नमस्कार.
1: तुमगेले संगीता बद्दल आवड सगळे विषयाबद्दल उलयती.
2: हाँ, सान असेल त्यांना मिगेल आई संगीत प्रोफेशनली शिकील ना आणि शास्त्रीय संगीत कोण शिकील ना जे त्याला मिगेल आईक थोडे अशी इंटरेस्ट आशिले ती बाकी भावगीते जानपद गीते त्या पुरा म्हणत असेली आणि सान असेल त्यान रात्रीक निधील त्यांनी बी लाली पद जेव त्या पुरा म्हणशीचे म्हणून निधीशीचे रात्रीक एव्हरी डे करत आशिली ते पुरा काना पडता उरत आशिले आणि मिगेल आजी घरा भीतर भजन करत आशिली मराठी भजन कोंकणी भजन डेली सांजे करता अशी भजन जात आशिले ते पुरा कानात पडता उरत आशिले.
1: तुमका बाल्यपणात तुमका हिंदुस्थानी संगीता बद्दल तुमका लहानपणापर्यंत तुमका अभिरुची
2: स्टार्ट झाले मे बी घरा भीतर ऐकून ऐकून ते फॉलो करत आशिले भावगीते देशभक्ती गीते जेव ते आणि घरा भीतर भगवत गीते श्लोक पुरा त्या पुरा सगळे आईन शिकेल सान असेल त्यांची तिक कळले उरताले की हे शिकेल्यार मुखार करताले म्हणून सो त्यांनी मग 5 वर्ष असेल त्यांना कुमटा भितरी नादश्री कला केंद्र म्हणून थंय क्लासक जॉईन करशील
1: आणि ते

0: क्लासाक जॉयन जाल नंतर तुमगेले कशी ते गुरुगोळा कडच्यान संगीत कशी शिकले?
1: थंय बेसीक हांव फस्ट कुमटा भितर विदुशी जयलक्ष्मी भट म्हणून तिगेले शिकचे स्टार्ट केले. ती अशी बाकी बी सगळे आमगेले बरोबर शिकताले, चेडूं उरता आशिले, एक एक बॅच वायज ती शिकत आशिली. एक वारा भितर दोन दिवस क्लास देत आशिले, एव्हरी वीक वच्चे क्लासा वच्चे. आनी आई बी मगेले बरोबर येत आशिली, क्लासा बसत आशिली, ती कस कसले शिकता ते पुरा नोट करून घेत आशिली, घरा येऊन त्याची म्हाका प्रॅक्टीस करशीत आशिली. ती ओटू ती उडगास उरता आशिले, कस कस शिकेला गुरुनी म्हण घेऊन ओटू ती येऊन घेऊन म्हाका घरा भितर एक एक तास की डेली प्रॅक्टीस करू शकते. आणि एव्हरी वीक आणि परत कसं शिकेला ते नेक्स्ट वीक होऊन गुरु मुखार सांगून दाखवायचे. ते तशी ग्रॅज्युअली शिकता गेले. मला एक चार वर्षा भीतर तिने मला सोळ राग शिकेले. हा आठ वर्षाचे असेल त्यांना, त्यांना तिने मला सोळ राग पुरा स्वरगीते लक्षण गीते छोटा ख्याल पुरा शिकवून तीन जाऊन कडे म्हणले की आता नी आपणाकडे शिकायचे जाय ना, मस्त फास्ट शिकता असा, तुम्ही नेक्स्ट दुसरे गुरुकडे आणि ॲडव्हान्स ट्रेनिंगा खातीर घेऊन वच्चा तेका म्हणून मी आईले एक सांगले तिने. त्यानंतर हा चार वर्ष तिघेले शिकले पुरा बेसिक कसल जाव का एक वॉइस तयार कर चुरो सारे गमा पदनीस ते पुरा तिने शिकेले. रागाचे एक नॉलेज जायले थोडे थोडे अशी राग अशी आयडेंटिफाय कर चुरो कसले की म्हणजे सॉल राग तिने शिकेले. ते सॉल रागाचे वय आलाप केला रे ते आयडेंटिफाय करचे ते पुरा नॉलेज हगूर येता गेले. त्यानंतर ॲडव्हान्स ट्रेनिंग कुमटा भितर लक्ष्मी हेगडे म्हणून तिघेले शिकचे स्टार्ट केले. तिघेले गेल्यानंतर आमगेले ओन कशी आम्ही आलाप करचे तान करचे कशी राग विस्तार करचे ते पुरा तिघेले गेल्यानंतर शिकले. कडे तिघेले एक 10-12 वर्ष तिघेले शिकले आणि तिघेले गुरु पंडित जी आर भट बाळे गद्दे म्हणून तेंगेले बी शिकले.
0: तुमका फस्ट गुरु म्हणल्यार आई?
1: हाय आईन सान आशिल्ले. त्यांना शास्त्रीय संगीत म्हणजेकिंत बाकी पद जावो श्लोक जावो भजन जावो ते पुरा आईने शिकेले.
0: आणि तुमचं शिक्षण आणि संगीत तुम्ही कशी मॅनेज करत असले आतापर्यंत तुम्ही कशी मॅनेज करतात?
1: मॅनेज करचे म्हण अशी मस्त काही स्पेशल अटेन्शन देऊचं पडलं ना. स्कुला भीतर बी हा अभ्यासात बी हुशार आशिले, एव्हरी क्लास टॉपर आशिला. हा घरा भीतर आई बी टीचर आशिली ते बी म्हाका हेल्प झाले. ती सायन्स टीचर आशिली ते बी मस्त हेल्प झाले. आणि कॉम्पिटिशन्स हे सगळे पुरा स्कूल आशिले त्यांना वत आशिले. प्रतिभा कारंजी कला प्रतिभोत्सव जावो हे सगळे तालुक लेवल डिस्ट्रिक्ट लेवल कॉम्पिटिशन पुरा वत आशिले. बरोबर अभ्यास बी स्कुलाचे चलता उरत आशिले. म्हाका मस्त अशी तास घटल्यान बसून अभ्यास करचे आवश्यकत केन्ना पडल ना स्कुलाचे. एक एक्झाम लागी येईल तशी एक वार की एक 15 दिवस की बसचे ओट्टू सिलेबस कव्हर करचे एक्झाम टॉप करत आशिले.
0: टॉप करत आशिले आणि ते संगीताचे
1: संगीत मे बी ते संगीताचेच एक कॉन्सन्ट्रेशन पॉवर थंच्यान मिळत आशिले दिसतं. संगीत शिकेले एक उपयोग अकॅडमिक्सा भीतर बी झाला.
0: आणि आता तुम्ही संगीत शिकते शिकते तुमगेले कितले पर्यंत शिक्षण झाले?
1: मगेले प्रायमरीच्यान पीयूसी एज्युकेशन पुरा कुमटा भितर झाला. प्रायमरी हा गिब इंग्लिश मिडियम स्कूला शिकले. त्यानंतर हायस्कूल गिब गर्ल्स हायस्कूल एवी बाळीग कॉमर्स कॉलेजा भितर पीयूसी केले. कडे त्यानंतर हा डिस्टन्स भितर बीकॉम केले. बीकॉम करून नेक्स्ट संगीता भितर आता मास्टर्स डिग्री घेतले. आता तिथू भितरच हा पीएचडी करत असा.
0: आणि तुम्हाले आव बापूस कित करतात? तुम्हाला
1: मगेल बाप्पा केएसआरटीसी भीतर कंडक्ट आशिले आणि मगेल आई हायस्कूल टीचर आशिली. आता मगेल संगीता खातरी दोघे लोक आता मगेल बरोबरच हा खं वत असा थंही त्यांनी असायची. आता मी ओटू आम्ही वाराणसी भीतर पुरा फॅमिली आम्ही असायची.
0: आता वाराणसी भीतर असा तर
1: म्हाका होडल भाव असा तो बी तेगेले फिजिक्सा भीतर एम एस केल्या त्याने आणि तो बी फ्लूट वाजयता तबला शिकला.
0: तुमगेले फॅमिली संगीताचे एक हे असा
1: घरा भीतर एक सपोर्ट असा आणि ते वातावरण बी घरा भीतर असा.
0: आता तुम्ही संगीत शिका म्हणल्यार आता तुमका कोण गुरु पहिलेच्या लहानपणाच्या कोण तुमका गाईड केले?
1: सान आशिले त्यांना फस्ट हा शिकेले जयलक्ष्मी भट म्हणून. त्यानंतर लक्ष्मी हेगडे आणि पंडित जी आर भट बाळे गद्दे. त्यानंतर हा थर्ड वर्ष कलकत्ता आशिले थं शिकले. आता त्यानंतर आता पीएचडी करत असा वाराणसी भीतरच. आता नेक्स्ट हा आता स्वतः अभ्यास करत असा आणि बाकी चरडा शिकत असा.
0: तुम्ही आता क्लास घेते असा तर तुम्ही एक गुरु जाऊन क्लास घेतात?
1: एक गुरु म्हणले एक थोडे जास्ती जाता मस्त होड शब्द. एक शिकचे येताले एक शिकोचे आम्ही शिकेल विद्या नेक्स्ट जनरेशन पास ऑन करचं आमगेले कर्तव्य. चेडू येताची तिंका शिकयता. सांसान चेडू बी येताची कॉलेज वतल चेडू बी येताची मगेले एक जबाबदारी ते हा शिकेल विद्या नेक्स्ट शिकोचे ते करत असा.
0: तुमका संगीतात कितली प्रशस्ती मिळल्यात?
1: हा सांदनूची म्हणजे कॉम्पिटिशन पुरा पार्टिसिपेट करत आशिले. सांदनू क्लासिकल जेवण बाकी अशी भावगीते जनपद गीते ते सगळे कॉम्पिटिशन तालुक लेवल डिस्ट्रिक्ट लेवल स्टेट

0: डेव्हलपपर्यंत गेले. त्यानंतर हिंदुस्थानीचेच कॉम्पिटिशन्स म्हणजे ऑल इंडिया रेडिओ म्युझिक कॉम्पिटिशन कडेर हरिवल्लभ संगीत म्युझिक कॉम्पिटिशन डोवरलेन म्युझिक कॉम्पिटिशन असले मस्त हडोड राष्ट्रमटाचे कॉम्पिटिशन्स पुरा फर्स्ट प्राईज घेतले. आणि मिनिस्ट्री ऑफ कल्चरचे स्कॉलरशिप CCRT स्कॉलरशिप 14 वर्षा भीतर चरडाक मिळत आशिले ते स्कॉलरशिप घेतले. त्यानंतर यंग आर्टिस्ट स्कॉलरशिप मिनिस्ट्री ऑफ कल्चरचे आणि स्पीक मायकेचे गुरुकुल अनुभव स्कॉलरशिप म्हणून आणि NCPA मुंबईचे त्यांगेल बी यंग आर्टिस्ट देऊचे स्कॉलरशिप ते सगळे घेतले.
1: तुम्ही स्कॉलरशिप घेऊन गो ना तुम्ही आता संगीताचे अभ्यास केले, तुमका अभ्यास करताना कितले कष्ट झाले?
0: कष्ट माका कसले कष्ट मिळाला आई बापाने अनुभव जाऊचे दिल ना कितके म्हणा त्यांनी पुरा मस्त सॅक्रिफाईस केले कसले कष्ट उरलं त्यांनी घेतले.
1: आणि तुमगेले आता काय काय तुम्ही वचुंगून संगीत सगळे कार्यक्रम देतास की?
0: हाय आता मेन हांव आता एक 5-6 वर्षाच्यान भायर पुरा हडोड स्टेजार कार्यक्रम करतसा. फर्स्ट हांव केले हरिवल्लभ संगीत समारोह म्हणून जलंधर पंजाबा भितर जाता, वन ऑफ द ओल्डेस्ट म्युझिक फेस्टिवल आमगेले देशाचे. थंय मस्त बाकी आमगेले कित्ते आमी रोल मॉडेल्स म्हणतात न्ही संगीतात ते पुरा सगळे लोकांनी थंय गायन केले असा. थंय गायन केले कडेर कलकत्ता भितर झाले प्रोग्राम आणि तिरुपती देवस्थानात झाले, अयोध्ये रामलला प्रतिष्ठापने टायमार कार्यक्रम झाले आणि बिहार मुंबई पुणे सगळे कडेन प्रोग्राम्स देत असा.
1: आकाशवाणीचे संगीताचे अनुभव कशी असा तुमका?
0: आकाशवाणी सांदनू आकाशवाणी बद्दल ऐकल्या, आकाशवाणी आर्टिस्टा बद्दल ऐकल्या. 2018 भितर आकाशवाणी म्युझिक कॉम्पिटिशन हांव पार्टिसिपेट केले, धारवाड स्टेशन रिप्रेझेंट केलं हांव त्या टायमार. हांगच्यानी कॉम्पिटिशन रेकॉर्डिंग पुरा करून डेली गेले. ते कॉम्पिटिशन हांव 2018 फर्स्ट आयले. ते फर्स्ट आयले तेन्ना आमकां ऑटोमॅटिकली बिग रेडा भितर आमकां दवरतात. त्यांनाच्यान आकाशवाणीचे आर्टिस्ट जाऊन असा 2018. त्यानंतर आता हे वर्ष बी ग्रेडाचे डायरेक्ट ए ग्रेड आर्टिस्ट जाऊन हा सिलेक्शन झालं.
1: तुमका ए ग्रेड झाले कशी दिसता? तुमका
0: खुशी जाता डायरेक्ट बी ग्रेडाचे ए ग्रेड येऊचे. आणि आकाशवाणी स्पेशली धारवाड म्हणजे आमके एक संगीताचे एक मस्त होड जाग. बसवराज राजगुरू मल्लिकार्जुन मंसूर असेल मस्त हडोड आर्टिस्ट ह्याची स्टेशना भितर कलाविद जाऊन आशिले. तसं एक स्टेशना भितर ए ग्रेड कलाकार जाऊन सिलेक्शन झाले मस्त हेमे विषय.
1: आणि आताचे संगीत शिकचे पोरांक तुम्ही किती सांगतात?
0: मेन कसं की म्हणजे हे संगीत कसं असा मस्त स्लो प्रोसेसा भितर जाऊचे. एकदम आज शिकले फाले येता फाले आणि एक वारा भीतर स्टेज चढकाना, एक वर्षा भीतर आम्ही स्टेजा परफॉर्म करका म्हणजे जाऊत ना. मस्त पेशन्स जाऊ का, मस्त प्रॅक्टिस जाऊ का, त्याच्या बरोबर फॅमिली सपोर्ट जाऊ का, ते सगळे दवन घेऊ का. आणि चरडान खंचे तुक गडबड करचे ना. आता शिकल ना आईल ना म्हणलं तर ते प्रॅक्टिस करत उरका, ते येऊपर्यंत सोडचे ना. तितले पेशन्स दवन घेऊन प्रॅक्टिस कर का, खंचे विद्य जाव एक दिवसा भीतर या ना.
1: आताचे पोरांक तुमका आता बघी ना, मका आता शिकले नंतर फाल्यात मका संगीत आता ते असा
0: हाय शॉर्टकट जाव का म्हणताचे. आता एक शिकले आणि एक वर्षा भीतर आम्ही स्टेज चढका परफॉर्म करका. इवन पेरेंट्स भी त्याचे एक्सपेक्ट करतात आमगेल चढान बिग बेगी शिका बिग बेगी आर्टिस्ट जाऊ का परफॉर्म करका. हे विद्ये भीतर ते साध्य ना कसले की म्हणजे संपूर्ण जीवन हे विद्ये भीतर घालक पडता आम्ही. इतले पेशन्स देऊन घेऊ का, प्रॅक्टिस करता उरका आणि एव्हरी डे कसल तरी नवे शिक्षण मिळता उरता. शिकून झाले म्हण बी ना हे विद्ये भीतर. आता हे एक 10 वर्ष शिकले आणि 10 वर्षांनी आणि चढ शिकताच आम्ही आणि नवीन आणि कस तरी डेली शिकता उरता. कोण हडहड लोक ऐकताची त्यांना बी आणि कस तरी शिक्षण मिळता. आता हा शिकत असा चरडाक शिकत असताना बी मस्त शिक्षण मिळता आमका. आम्ही शिकायचे बसताच वय जर ते त्याची बेनिफिट आम करता. शिकत असताना त्या चरडाक शिकताची बट त्यांनी कस तरी विचारताची क्वेश्चन विचारताची त्यांना आमगेल माइंड बी काम करता. एव्हरी डे हे एक लर्निंग प्रोसेसची केन्ना मुक्सचे म्हणले ना हे विद्ये. त्याच्या जाऊन आता चरडान मस्त पेशन्स दवर घेऊन शिकचे प्रयत्न करका आणि किती आमगेले पूर्वज लोकांनी हे कसले इतले होड धरोहर दिले आमका ते दवर नोरका.
1: तुमगेले घरा
0: भीतर शास्त्रीय संगीताच कोणे आजी पर्यंत शिकल ना. हा फर्स्ट अशी शास्त्रीय संगीताची शिकोन ह्याची प्रोफेशन जाण घेत आशिले हाच फर्स्ट. जर मिगेले आईल आज्जा नारायण शेट म्हणून त्यांनी कीर्तन करत आशिले. हा काही ऐकल ना जर मिगेल आईन सांगेल मका अशी याद असा. गुंडबाळा भीतर मुख्य प्राण देवस्थाना भीतर त्यांनी कीर्तन करत आशिले के. आणि मिगेले मामा HP नागराज म्हणून शिवमोगा उरतात त्यांनी बी त्यांगेले एक ऑर्केस्ट्रा टीम पुरा आशिले फिल्म सॉंग्स ते पुरा म्हणत आशिले. आणि घरा भीतर मिगेले आजी ती बी भजन आणि म्हणत आशिली स्वतः बरेत आशिल की ती बी भजन पुरा थंच्यानं मे बी ते एक संस्कार आईल उरताले. शास्त्रीय संगीत शिकेल हांवच फर्स्ट.
1: आणि आता तुम्ही आता मुखार

0: करचे म्हण असा तर
1: संगीताची एक प्रोफेशन जाऊन घेऊ का आणि तिथले शिक का उन्नत मठाचे शिक्षण ह्याची भीतर घेऊ का. आता PhD करत असा त्याच्या नंतर नेक्स्ट कसं की म्हणजे शिकोच की मेन प्रोफेशन इंतू भीतर परफॉर्मन्स आणि शिकोच चरडाक त्याची मेन उद्देश उरता परफॉर्मिंग फिल्डा भीतर बरे नाव करका साधन करका तमकी ते हळूहळू लोक ऐकताची संगीताचे तेंगेले एक लेवल पावचे बी आश असा. बाकी ह्याची प्रोफेशन जाऊन घेऊचे नेक्स्ट जनरेशनाक शिकेल विद्ये कंटिन्यू करचे का तेंक शिकोचे तेंक बी त्याच्या बद्दल रुची हाड सुका नेक्स्ट जनरेशना चरडाक ते एक उद्देश असा.
0: आताची जनरेशन शिकतात का शिकू का तुम्ही येतात का शास्त्रीय संगीता बद्दल
1: येताच यांनाची म्हण काय ना बट परने तिथले लोकाले आशील तिथली अभिरुची एक एक पटी दिस ना अशी जाता बट आता हांव आशिले वाराणसींत थंय शिकता हांव थंय पळयल्यार म्हणल्यार एव्हरी इयर थंय संगीताच्या कोर्सा भितर एडमिशन घेवचे की एव्हरी इयर एक 150-200 चरड येताचे म्हणजे ते पुरा इंट्रस्ट आशिले चरडा की मस्त लोकांक कंटिन्यू करचे जायना चरड आसा शिकताल चरड आसाची बरे शिकताल चरड आसाची तेंकां समो गायडन्स मेळचे बी आवश्यकता उरता ओटू कडे ते गायडन्स मेळचे साध्य
0: उरता.
1: आता दिसार थोडे कष्ट असा गुरु बरे गुरु सोदूंक येवन वचचे बरे गुरु लोक आसाचे ना म्हणना आसाचे ते मोमेंटार ते चरडाक मेळनाचे तशें यंग जनरेशन आसा ना म्हण काय ना शिकताल मस्त चेड आसाची तिंका एक बरे गायडन्स मेळ्यार फ्युचर बी आसा तेंकां.
0: आता तुमकां शास्त्रीय संगीत आता तुमगेले आवडचे खंयचे राग आसा.
1: आवडचे राग म्हणल्यार मस्त आसाचे तितले वर्ष शिकले तितू भितर एटलिस्ट एक मोस्ट फेवरेट म्हणी तो म्हगेले श्री राग आसा कडे नंद आसा आणि केदार असा सुमार राग अशी मोस्ट फेवरेट
0: आमगेले ऐकूचे लोकांक राग म्हण दाखयत
1: थोडे श्री भितर एक जगतालबंदीश म्हणतात.

0: संगीत बरे म्हणतात. आतवरी तुम्ही तुमगेल जीवन अनुभव आणि संगीता बद्दल तुमगेले हव्यास हे सगळे विषया बद्दल आमगेल बरशी वाटून घेतले ती. तुमका नमस्कार.
1: नमस्कार.
2: आतवरी तेजस्विनी वेर्णेकर हेमगेले बरसी संदर्शन ऐकितो आशिले ती. संदर्शन केले ती नवीन महाले. आता एक पद

0: स्वस्य घोषणापत्रे यूसीसी विधेयकस्य प्रतिज्ञाम् अकरोत्। अस्मिन्नेव मासे त्रयोदश दिनांके राज्य मन्त्रिमण्डलेन प्रथम सभायां विधेयकं स्वीकृतम्। वित्तमन्त्री निर्मला सीतारामनः अद्य पश्चिम एशिया संकट कालावधौ ईंधनस्य उर्वरकस्य विदेशी मुद्रायाः च विषये अधिकं ध्यानं दातुम् आहूतवती। देशीय अर्थव्यवस्था निरन्तरं सुदृढा एवास्ति इति उक्तवती। मुंबई नगरे सिडबी संस्थायाः 37वें वार्षिकोत्सवे आयोजिते कार्यक्रमे भाषणं कुर्वन्ती वित्तमन्त्रिणा उक्तं यत् डीजल पेट्रोल उत्पाद शुल्कयोः न्यूनीकरणेन 1,00,000,00,000 रूप्यकाणां राजस्वस्य उपरि प्रभावः भविष्यति। सा प्रधानमन्त्रिणः नरेन्द्रमोदिनः परोपकारस्य प्रार्थनायाः अनन्तरं निन्दकेषु वाक्प्रहारं कृतवती। सा उक्तवती यत् भारते भयस्य उत्प्रेषणं कर्तुं न शक्यते। राष्ट्रियान्वेषण अभिकरणेन अद्य जम्मूकश्मीरस्य श्रीनगर शोपियान जनपदयोः त्रिषु स्थानेषु अन्वेषणं विहितम्। अधिकारिणः उक्तवन्तः यत् शोपियान नगरस्य इमाम साहिब क्षेत्रे दारुल उलूम सिराजुल उलूम इत्यत्र अन्वेषणम् अभवत्। गतमासे एषा संस्था अवैध संस्था इति घोषिता आसीत्। शोपियान नगरस्य मोलू चित्रगाम क्षेत्रे पूर्व जमात ए इस्लामी प्रमुखस्य सहजादा औरंगजेबस्य निवासस्थाने अपि च श्रीनगरस्य लालबाजार क्षेत्रे बालिकानां धार्मिक विद्यालये जमीयत उल बनात इत्यत्र अपि अन्वेषणं जातम्। अवधेयं यत् अद्य प्रातःकाले अन्वेषणं समारब्धम्। क्वाड विदेश मन्त्रिमण्डलस्य उपवेशनं श्वः नवदिल्ल्यां भविष्यति। ऑस्ट्रेलिया देशस्य विदेशमन्त्री पेनी वोंगः, जापान देशस्य विदेशमन्त्री तोशिमित्सु मोटेगी, अमेरिका देशस्य विदेश सचिवः मार्को रूबियो च अस्यां सभायाम् उपस्थिताः भविष्यन्ति। विदेशमन्त्री डॉ एस जयशंकरः अस्य सम्मेलनस्य अध्यक्षः भविष्यति। विदेशमन्त्रालयः अवदत् यत् नेतारः प्राधान्येषु क्षेत्रेषु क्वाड सहयोगस्य प्रगति विषये विचारान् विनिमयं करिष्यन्ति। वर्तमान उपक्रमाणां प्रगतिम् अपि च परस्पर चिन्ता विषयकान् अन्यान् अन्ताराष्ट्रिय विषयान् समीक्षितुं शक्नुवन्ति। भारत अमेरिका ऑस्ट्रेलिया जापान देशैः युक्तः क्वाड शङ्खः भारत प्रशान्त प्रदेशे शान्त्यै सुरक्षायै स्थिरतायै च प्रमुखः समूहः उद्भूतः अस्ति। भारतं संघटनस्य वर्तमानस्य अध्यक्षस्य रूपेण अस्याः सभायाः आतिथ्यं करोति। भारत ऋतुविभागेन आगामिषु त्रिषु दिनेषु दिल्ल्याम् उष्णतरंगस्य स्थित्यै पीतवर्णीया संचेतना प्रदत्तास्ति। विभागस्यानुसारं राष्ट्रिय राजधान्यां दिवसस्य तापमानं 44-46 डिग्री सेल्सियस पर्यन्तं भवितुम् अपेक्षा अस्ति। आगामि दिनद्वयोः हरियाणायां चण्डीगढे पंजाबे बिहारे छत्तीसगढे मध्यप्रदेशे तटीय आन्ध्रप्रदेशे पूर्वी राजस्थाने झारखण्डे ओडिशायां तेलंगानायां पश्चिम उत्तर प्रदेशे च उष्णतरंगस्य स्थितिः यथावदेव भविष्यति इति वार्ताः।
1: आकाशवाणी धारवाड।
2: ಆಕಾಶವಾಣಿ ಧಾರವಾಡ ಜಿಲ್ಲೆ ವಾರ್ತಾಪತ್ರ ಓದುತ್ತಿರುವವರು ವಿವೇಕಾದಿತ್ಯ ಕನಿಯಾಲ. ಎ ನ್ಯೂ ಐಕಾನ್ ಫಾರ್ ಫಿಟರ್ ಇಂಡಿಯಾ ಪೆಡಲಿಂಗ್ ಟು 2030 ಧ್ಯೇಯದೊಂದಿಗೆ ಫಿಟ್ ಇಂಡಿಯಾ ಸಂಡೇಸ್ ಆನ್ ಬೈಸಿಕಲ್ 75ನೇ ಆವೃತ್ತಿಯ ಅಭಿಯಾನ ಧಾರವಾಡ ಸೇರಿದಂತೆ ದೇಶದ 8,000ಕ್ಕೂ ಅಧಿಕ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ಖೇಲೋ ಇಂಡಿಯಾ ಕೇಂದ್ರಗಳು ಹಾಗೂ ಭಾರತೀಯ ಕ್ರೀಡಾ ಪ್ರಾಧಿಕಾರ ಸಾಯಿ ಕೇಂದ್ರಗಳ ಸಹಯೋಗದಲ್ಲಿ ಜನಜಾಗೃತಿ ಸೈಕ್ಲೋಥಾನ್ ಜರುಗಿತು. ಅಹಮದಾಬಾದ್ನ 2030 ಕಾಮನ್ವೆಲ್ತ್ ಕ್ರೀಡಾಕೂಟದ ಶತಮಾನೋತ್ಸವದ ಸ್ಮರಣಾರ್ಥ ಗುಜರಾತಿನ ಸಬರಮತಿ ನದಿ ತೀರದಲ್ಲಿ ಕೇಂದ್ರ ಯುವಜನ ವ್ಯವಹಾರ ಹಾಗೂ ಕ್ರೀಡಾ ಖಾತೆ ಸಚಿವ ಮನ್ಸುಖ್ ಮಾಂಡವಿಯ ಫಿಟ್ ಇಂಡಿಯಾ ಸಂಡೇಸ್ ಆನ್ ಬೈಸಿಕಲ್ಗೆ ಚಾಲನೆ ನೀಡಿದರು. ರೈಲ್ವೆ ರಕ್ಷಣಾ ದಳದ ಧಾರವಾಡ ಘಟಕದ ಸಿಬ್ಬಂದಿ ಸೇರಿದಂತೆ 75 ಜನ ಆಸಕ್ತ ಸೈಕ್ಲಿಸ್ಟ್ಗಳು ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದರು. ನೈಋತ್ಯ ರೈಲ್ವೆ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ವಿಭಾಗದಿಂದ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ 3 ಹೊಸ ವಿಶೇಷ ರೈಲುಗಳಿಗೆ ಕೇಂದ್ರ ಗ್ರಾಹಕ ವ್ಯವಹಾರಗಳ ಖಾತೆ ಸಚಿವ ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಜೋಶಿ ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ ಶ್ರೀ ಸಿದ್ಧಾರೂಢ ಸ್ವಾಮೀಜಿ ರೈಲು ನಿಲ್ದಾಣದಲ್ಲಿ

0: मुक्त भारत अभियान।
1: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते। टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते। जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जीत और टीबी की हार।
2: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
0: जन-जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
1: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: ರಮೇಶ ಸಿಟಿ ಕೆಲ್ಸಕ್ ಹೋಗ್ತೀನಿ ಅಂತಿದ್ದೆ, ಇನ್ನು ಇಲ್ಲೇ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಇಟ್ಕೊಂಡು ಕೂತಿದ್ಯಾ?
4: ಹೌದು ತಾತ, ಅಮ್ಮ ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿ ದುಡ್ಡು ಉಳಿಸಿದ್ಲು, ನಾನು ಯುವನಿಧಿಯಿಂದ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಟ್ರೈನಿಂಗ್ ತಗೊಂಡೆ, ಈಗ ಇಲ್ಲೇ ಡಿಜಿಟಲ್ ಸೇವಾ ಕೇಂದ್ರ ಶುರು ಮಾಡಿದ್ದೀನಿ.
3: ಶಭಾಷ್ ಮಗನೇ.
5: ನುಡಿದಂತೆ ನಡೆದ 3 ವರ್ಷ, ನಾಡಿನೆಲ್ಲೆಡೆ ಗ್ಯಾರಂಟಿ ಹಬ್ಬದ ಹರ್ಷ.
6: ಹಿಂದಿ ಚಿತ್ರಗೀತೆಗಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪುಷ್ಪಹಾರ್ ಆರಂಭದಲ್ಲಿ ಕೇಳಿ ಮೇನೆ ಪ್ಯಾರ್ಕಿಯಾ ಚಿತ್ರದ ಗೀತೆಯನ್ನು ಲತಾ ಮಂಗೇಶ್ಕರ್ ಅವರ ಧ್ವನಿಯಲ್ಲಿ